हा जी असमिन कुझु दोस्तनि जा वरी नाला ऐं अवां जी उमेदूं ऐं अव्हां खे इंतज़ार हूंदो आहे त असांजा नाला प्रोग्राम में शामिल थियनि, छो त असांजो जेको प्रोग्राम आहे उहो पूरे नेटवर्क जो आहे, GFM 88 जो नेटवर्क तमामु वॾो पूरी सिंध जो नेटवर्क आहे ऐं